0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Kips FM 98.3 MHz मा
1: Kips 98.3 FM Your Companion
2: Chemical X
3: On Kips 98.3